अरदास एड़ो हसीन सबनी चयो आहे अमीन चा आसमारुए जमी साले थिया जेरे नगीन मुखलस

उंगली जी ही सॉन्ग जेको आहे असांजे सोणे भा मुज़म्मल बुलड़ो जी आवाज़ में ही गानो आहे जेको असांजे एफएम जो बिल्कुल जी मार्केटिंग मैनेजर आहे उन खां अलावा मॉडल आहे सिंगर आहे ऐं तमामु सुठी पर्सनैलिटी जो मालिक आहे ही गानो उन्हनि जो मूंखे तमामु घणो सुठो लॻंदो आहे पर्सनली अगरि मतिलबु इहे सभु चीज़ूं हटाए करे ॿुधजनि हिकिड़ो एज़ अ लिसनर जे हिसाब सां त ही गानो वाकई ॾाढो सुठो आहे तमामु ख़ूबसूरत कमु थियल आहे ऐं म्यूज़िक जी ॻाल्हि कजे आवाज़ जी ॻाल्हि कजे सफ़ा परफेक्ट आहे हर लिहाज़ खां